0: ಕೋಗಿಲ
1: ಉದ್ದ ಅಗಲ
0: ಉದ್ದ ಅಗಲ
1: ಜೀಕಿದನಿತು
0: ಜೀಕಿದನಿತು
1: ಬಾಂದಳ
0: ಬಾಂದಳ.
1: अच्छा तो एक पहला स्टंज है, आगे का स्टंज है. बान लोक नगुव नाक
0: बान लोक नगुव नाक
1: हारो हक्की पालिगे
0: हारो हक्की पालिगे
1: रेक्के बीसी धैर्य सूसी
0: रेक्के बीसी धैर्य सूसी
1: चुक्की मुट्टो हम्मीगे
0: चुक्की मुट्टो हम्मीगे.
1: लिख लिया?
2: हाँ.
1: सब लोग लिख लिया?
2: हाँ.
1: अच्छा तो अगला स्टैंजा. दूर दूर हारी हारी
0: दूर दूर हारी हारी
1: व्योम कानुवा बगे
0: व्योम कानुवा बगे
1: हसीव मरेसी
0: हसीव मरेसी
1: वांछे मेरेसी
0: वांछे मेरेसी
1: दिगंत सेरो लघु बगे
0: दिगंत सेरो लघु बगे.
1: हाँ तो अब बच्चा आखिर स्टैंजा. हाँ. वो भी सुना दो.
2: हाँ.
1: लिख लेते हैं.
2: हाँ.
1: याव नाडो यंथ काडो
0: याव नाडो यंथ काडो
1: हारो आसे हक्कीगे
0: हारो आसे हक्कीगे
1: ಮುಕ್ತ ಗಗನ ನೂರು ಕಾಲ
0: ಮುಕ್ತ ಗಗನ ನೂರು ಕಾಲ
1: ಈಜೋ ಶಕ್ತಿ ರೆಕ್ಕೆಗೆ
0: ಈಜೋ ಶಕ್ತಿ ರೆಕ್ಕೆಗೆ.
1: ತೋ ಸಬ್ ಲೋಗ್ ಏಕ್ ಗಾನಾ ತೋ ಲಿಖ್ ಲಿಯಾ.
2: ಹಾ.
1: ಅಬ್ ಇಸೆ ಕೈಸೆ ಗಾನಾ ಕಿಸ್ ತರಹ ಗಾನಾ ಯೇ ತೋ ಮಾಲೂಮ್ ಹೋ ರಹಾ ಹೈ ನಾ.
2: ಹಾ.
1: ಅಚ್ಛಾ ಜೀ ಜರಾ ಚುಪ್ಕೆ ರಹನಾ ಗೀತಾ ಜೀ ಆ ರಹೀ ಹೈ ದೀದಿ.
2: ಹಾ.
1: ಇಸೀ ಕೋ ಹಮ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಕರ್ ದೇಂಗೇ. ಹಾ.
2: ಹಾ.
1: ಗೀತಾ ಜೀ ಆಯಿಯೇ ಯಹಾಂ. हमारे बच्चे सब ये गाना सीखना चाहते हैं. पहले इसके आरोह अवरोह क्या है ये बताएंगे?